0: ಗಡಾ ವಜು ವಜುರೆ ಗಡಾ
1: ಪವಾಡೆ ಗಡಾ ವಜು ವಜುರೆ ಗಡಾ
0: ಪವಾಡೆ ಗಡಾ ವಜು ವಜುರೆ ಗಡಾ
1: ವಜು ವಜುರೆ ಗಡಾ ವಜು ವಜುರೆ ಗಡಾ
0: ವಜು ವಜುರೆ ಗಡಾ
2: ದೋಸ್ತೋ ಸುಭದ್ರಾ ಕುಮಾರಿ ಚೌಹಾನ್ ಜೀ ಹೀ ಸಿಟ್ಟೂ ಖೂಬ್ ಲಡಿ ಮರ್ದಾನಿ ವೋ ತೋ ಝಾಂಸಿ ವಾಲಿ ರಾನಿ ಥಿ ಆಖಿರ್ ಕಹ ನ ಬುಧ್ಯೋ ಹುಂದ್ಯೋ ಅರಿಹ ಜೂನ್ ರಾನಿ ಲಕ್ಷ್ಮೀಬಾಯಿ ಬಲಿದಾನ ದಿವಸ ಕರೆ ಮಲಾಯೋ ವೇಂದೋ ಆಹೆ ವಾರಾಣಸೀ ಮೇ ಜಾಯಲ್ ಮಣಿಕರ್ಣಿಕಾ ತಾಂಬೆ ಜಂಖೆ ಅಗತೆ ಹಲೀ ರಾನಿ ಲಕ್ಷ್ಮೀಬಾಯಿ ಸಡಾಯೋ ವ್ಯೋ ಸಾ ಮಾರ್ಷಲ್ ಆರ್ಟ್ ನಿಶಾನೆಬಾಜ಼ೀ ಎ ಘುಡ ಸವಾರಿ ಮೇ ಮಾಹಿರ ಹೋಈ 1842 में संदस संग झांसी जे महाराजा गंगाधर राव सा थो गंगाधर राव जे गुजारे वन का पोए अंग्रेजन जी हड़प नीति जी खिलाफत कंदे रानी लक्ष्मी बाई ललकार कई ए चयाई त मां पहेंजी झांसी कहें भी हाल में न डींदस 18 जून 1858 में ग्वालियर जे पासे कोटा जी सराय में बहादुरी से अंग्रेजन जो सामनो कंदे रानी लक्ष्मीबाई पेंजी मातृभूमि लाए बलिदान दिनो ही डी अलवतनी बहादुरी ए नारी सशक्तिकरण जी मिसाल पेश करे थो रानी लक्ष्मीबाई जो ही बलिदान भारतीय स्वतंत्रता संग्राम जी तवारीख में सदा ही अमर रहंदो हाणे कार्यक्रम में अचो त ॿुधूं था कला हज़ारी कमला केसवानी ऐं गुरदास मल जी आवाज़ में गोवर्धन भारती पारां लिखियलु हीउ गीतु